0: जिंदगी के अनमोल लम्हे रेडियो मॉरिशस के साथ।
1: रसिक मंडळी हो नमस्कार, AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओन्ली ऑन AM2। रसिक मंडळी या कार्यक्रमाच्या आरंभी आणि पूर्ण कार्यक्रम भक्तिमय असणार आहे, गणपतीमय असणार आहे, कारण आज विनायक चतुर्थी आहे। तुम्हा सगळ्यांना या निमित्ताने मंगलमय शुभेच्छा। बाप्पाचे स्मरण करूया, ऐकूया सिंदूर वदना।

रसिक मनू, आपल्या जीवनात सर्व दुःख नाहीसा करणारा हाच आपला बाप्पा आहे आणि चिंताच्या वेळेस काळजी घेणारा हाच आपला बाप्पा आहे. आस्वाद घेऊया अजय गोगावली यांच्या सुमधुर आवाजात. ऐकूया दिवक काळजे रे.

रसिक मंडळी कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा EM2 वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आज विनायक चतुर्थीच्या निमित्ताने आस्वाद घेऊया सागर जनार्दन आणि साथी कलाकारांचे सुमधुर आवाजात ऐकूया गणराया माऊली.

रसिक मंडळी, काही क्षणात हा संगीतमय तसेच भक्तिमय कार्यक्रम संपणार आहे. हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे यांच्या समुद्र आवाजात ऐकूया आमचा गणराया. आणि आज गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.